जे सौ तावे प्राणिया पावे तुर लहना, जे सौ तावे प्राणिया पावे तुर लहना, बिन कर्मा किछू